वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु,

0: एक माई जोग त्याई तिम चेले प्रवान
1: एक संसारी एक भंडारी एक लाए दीवान
0: जिव तिस पावे ते वै चलावे जिव होवे फरमान
1: नजर न आवे
0: आदेश तसे आदेश
1: आज नील अनाद अनाहत जग जग एको
0: आसन लोए लोए भंडार।

0: नमस्तंग
1: रूपे नमस्तंग नूपे
0: नमस्तंग पेके नमस्तंग लेखे
1: नमस्तंग काये नमस्तंग जाये।